श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 102.8 हे विविध भारतीच मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकतात। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 13 वैशाख, शके 1948, म्हणजे 3 मे 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने।

0: सुनिए एक खुशखबरी।
1: कहिए ना।
0: आ गया है मौका सखियों को अपनी बात कहने का। सखियां फोन पर हमसे बताएं अपने दिल की बात और फरमाइश करें।
2: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी सारवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी। तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस। महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल। आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65वर्षीय आरोपीला अटक। घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत त्वरित संदेश पोहोचवण्यासाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण प्रणालीचा काल शुभारंभ केला।

0: सगळा मेसेज आला सगळ्या भाषांमध्ये तो आला त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअरनेस मध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअरनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे.
1: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीवर पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही ते लवकरच काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 उद्घाटन काल मुंबईत करताना ते बोलत होते. शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. 14 मे पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदानावर हे प्रदर्शन खुलं असेल. या प्रदर्शनात एकंदर 500 दालनं उभारण्यात आली आहेत. राज्यातील विविध भागातील पारंपरिक खाद्यपदार्थही इथं उपलब्ध आहेत. मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा हाऊसिंग स्टॉकमधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबत संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा तसंच न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणं तातडीनं निकाली निघण्यासाठी मध्यवर्ती अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश फडणवीस यांनी दिले. गोराई भागात दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करण्याकरता कार्यवाही करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करण्यात यावं असंही गोयल यांनी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य गृह सचिव मनीषा म्हैसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरस्थ पद्धतीनं सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जनगणना 2027 सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली. जनगणना 2027 ही केवळ नोंदणी नसून शाळा रुग्णालय तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे. स्वगणना प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकंदर विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याविषयीचा हा वृत्तांत.
1: यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाले आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी येत्या 17 मे पर्यंत अर्ज करता येतील. यावर्षी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे नीट जेईई

0: परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवण्यात आली होती. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं या लहानग्या मुलीला आमिष दाखवून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कमीत कमी वेळात आरोपीच्या मृत्यूदंडाची मागणी आम्ही उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येईल असं राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलकांनी नवले पूल काही तास अडवून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक मोकळी केली. घटनेतील मृत मुलीवर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातल्या कमकासूर इथं या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे. पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते. प्रशासनानं या आदिवासी गावाकडे लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. संगमनेर पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी स्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली आयईडी स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला. या घटनेत जखमी झालेल्या जवान परमानंद कोमरा यांना पुढील उपचारांसाठी कांकेर इथं विमानाद्वारे हलवण्यात आलं आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची यशस्वी चाचणी. तालुका पातळीवर उमेद मॉल नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस. महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.89% विद्यार्थी उत्तीर्ण. सलग 15व्या वर्षी कोकण विभाग अव्वल. आणि नसरापूर इथं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षीय आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुण्यात नागरिकांचं आंदोलन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन चित्रलोक कार्यक्रम थोड़ी ही देर में
1: आकाशवाणी पुणे 8:30 झाली प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान. उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ. आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात फलता मतदारसंघात सर्व प्रभागात मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असून येत्या 21 रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. सहाय्यक मतदान केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवर नव्याने मतदान घेतलं जाईल. मतांची मोजणी 24 रोजी होईल असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 29 रोजी झालेल्या मतदानादरम्यान गंभीर स्वरूपाचे निवडणूक गुन्हे घडल्याचं आणि लोकशाही प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणं, मतदारांना धमकावणं, अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची बटणं हेतुपुरस्सर काळ्या टेपने झाकण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांना योग्य रीतीने मतदान करणं अशक्य झालं होतं. तसंच अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करत असल्याचे आणि इतरांच्या वतीने मतदान करत

असल्याचेही आढळून आले होते। अशा घटनांमुळे ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे। काल झालेल्या फेरमतदानात एकंदर 90% मतदानाची नोंद झाली। यामध्ये मगराहाट पश्चिम मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे। या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये फेरमतदान शांततेत पार पडलं। या मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या 29 तारखेला मतदान झालं होतं। सर्व केंद्रांवरील मतमोजणी उद्या पार पडणार आहे। निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी 165 अतिरिक्त मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत। तर मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी 77 पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे। आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठीचं मतदान 9 एप्रिल रोजी पार पडलं होतं। तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आर बालसुब्रमण्यम आणि डॉ जोराम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे। त्यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात बळ देईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। मंत्रिमंडळ सचिवालयानं राजपत्र अधिसूचनेद्वारे डॉ बालसुब्रमण्यम आणि डॉ अनिया यांच्या नियुक्ती बाबत माहिती दिली। प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही माहिती दिली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे। जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मालीमध्ये सुरक्षा दलांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 200 अधिक हल्लेखोरांना ठार केलं असा दावा मालीच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे। सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या निवेदनाचं संदर्भ देत हा अहवाल त्यांनी प्रसारित केला आहे। हे हवाई हल्ले सशस्त्र अतिरेक्यांच्या एका मोठ्या ताफ्यावर करण्यात आले। सशस्त्र दहशतवादी गटांनी 25 एप्रिल रोजी मालीतील अनेक शहरांमध्ये हल्ले केले तसंच त्यांनी राजधानी बामाकोजवळ असलेल्या काटी शहरात संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा यांच्या निवासस्थानावरही हल्ले केले। या हल्ल्यात संरक्षण मंत्री आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला। 28 एप्रिल रोजी भारताने या आफ्रिकन राष्ट्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि जनरल सादिओ कामारा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मालीमध्ये वास्तव्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन मालीतील भारतीय दूतावासाने केलं आहे। दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारनं निर्धार केला असून ऑपरेशन सिंदूर हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं। या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंग बोलत होते। सशस्त्र
सशस्त्र दलं युद्ध

भूमी असो अथवा नैसर्गिक आपत्तीत लोकांचा बचाव करण्यासाठी दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम काम करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि युरोपीय संघटनेदरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर्मनीमधील आपल्या सैन्याची संख्या कमी करेल असा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. युरोपीय सुरक्षेप्रती अमेरिकेची बांधिलकी कमी करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे जर्मन चॅन्सलर फेडरिक मर्ज यांच्याशी ट्रम्प यांचा असलेला वाद समोर आला आहे. जर्मनीमधील अमेरिकन सैन्याची तैनाती सध्या 36,000 अधिक सक्रिय सैनिक आहेत. इटलीमध्ये सुमारे 12,000 आणि युनायटेड किंगडममध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आपल्या किफायतशीर दरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन विमान कंपनी स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर आपला व्यवसाय बंद केल्याची घोषणा केली आहे. एकेकाळी दररोज शेकडो उड्डाणांची सेवा देणाऱ्या आणि एकंदर 17,000 लोकांना रोजगार देणाऱ्या या अत्यंत कमी खर्चाच्या विमान कंपनीनं कामकाज प्रक्रिया तात्काळ परंतु टप्प्याटप्प्याने बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. इराणसोबतचं युद्ध आणि त्याचा परिणाम तसंच विमान इंधनाच्या किमतीमध्ये टिकून राहणं अशक्य असल्याचं विमान कंपनीने संकेतस्थळावर म्हटलं आहे. जमायका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमायकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमायकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमायकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी 895 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा काल रेल्वे मंत्रालयानं केली. मेट्रो रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरला बळकटी देण्यासाठी 671 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 291 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 7 नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन उभारण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 वाजता ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये फलता मतदारसंघातील सर्व प्रभागात पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय. पश्चिम बंगालमध्ये काल पार पडलेल्या पुनर्मतदान प्रक्रियेत 90% मतदान, उद्या मतमोजणी. आपत्कालीन परिस्थितीत सतर्कतेसाठी मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा शुभारंभ आणि मालीमध्ये 200 हल्लेखोरांना ठार केल्याचा मालीच्या संरक्षण दलाचा दावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: डोरियां रिकॉर्ड करना चाहते, बना रिकॉर्ड कर दो. तो मेरी माँ अक्सर गाना गा के नहीं, एक लाइन सुनाया करते, दो लाइन. चंदा मामा दूर के पुए पकाए दूर के, मैंने उसकी ट्यून बना ली. चंदा मामा दूर के पुए पकाए दूर के.
2: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची

0: धारण करायची घरच्या घरी.
1: अच्छा.
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काही फरक पडत नाही.
1: श्री
0: गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर.
0: नाही, भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते.
1: अच्छा.

0: आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर,
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
1: वा,
0: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही, तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर. अब आप सुनेंगे कार्यक्रम पिटारा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कैरेक्टर आके डबिंग करते थे उसका.
2: अच्छा.
1: डबिंग करते थे तो उसका ट्रैक आता था जिसको डब ट्रैक बोलते थे हम. वो आता था, फिर उसमें कुछ इफेक्ट रहते थे.
2: अच्छा.
1: ये डबिंग वाला तो पोर्शन हो गया कैरेक्टर आपका, जो आर्टिस्ट है वो डब करते थे. सब आर्टिस्ट उसमें 20 हो, 25 हो, कोई
2: अच्छा,
1: भी हो.
2: अच्छा.
1: हीरो हीरोइन लॉ अपना विलन हीरोइन की माँ सब डबिंग करते थे. उसके बाद उसका एक ट्रैक बनता था डायलॉग का.
2: अच्छा.
1: फिर दूसरा ये इफेक्ट जैसा होता है ना कि ये चाय का कप रख रहे और हीरो चलते हुए आ रहे हैं टक टक टक टक, ये असेंबल करते थे. असेंबल रिकॉर्ड किया जाता था फिर से उसको.
2: अच्छा.
1: डबिंग की तरह. और वो सब डालते थे जैसा

0: हमारा प्रसारण आप सुन रहे हैं।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो। दिल्लीतील विवेक विहार परिसरातील एका इमारतीत आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 15 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे। या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 मजल्यांच्या इमारतीत वातानुकूलित यंत्र एसीचा स्फोट झाल्यानं ही आग लागली होती। सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलं। जबलपूर इथं नर्मदा नदीतील बर्गी धरणात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 12 पोहोचला आहे। काल सायंकाळी 5 वर्षीय 2 आणि आज सकाळी एका अन्य मुलाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं। छत्तीसगडच्या कांकेर नारायणपूर सीमेवर काल झालेल्या आयईडी विस्फोटकांच्या स्फोटात 3 जवान हुतात्मा झाले तर 1 जवान गंभीर जखमी झाला। जिल्हा राखीव दलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात हा शक्तिशाली स्फोट झाला। मुंबईतील दहिसर भाईंदर लिंक रोड प्रकल्पामध्ये काल एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला। या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून दुर्घटनेच्या कारणांचा शोध सुरू आहे। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथं पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी उद्या होणार आहे। आसाममधील 126 जागांसाठी, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीतील 30 जागांसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झालं होतं। तामिळनाडूतील 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी तर पश्चिम बंगालमधील 293 जागांसाठी 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान झालं होतं। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली स्वगणना काल पूर्ण केली। यंदाची जनगणना ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालयं तसंच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते। यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन पवार यांनी केलं आहे। स्वगणना प्रक्रिया येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडसह तालुक्यातील नागद आणि या परिसराला जोडून असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या 40 वनपरिक्षेत्रात नुकतीच बौद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी गणना पार पडली। या दिवशी पाण्याचे स्रोत असलेल्या भागात मचाण बांधून पारंपरिक पद्धतीनं 70 वन्यप्रेमींसह वनविभागाचे कर्मचारी गणनेत सहभागी झाले। यात सर्वाधिक संख्येनं रानडुकरं आणि वानरं आढळली तसंच ससे, नीलगाई, मोर, हरिण, सायाळ, कोल्हा, उदमांजर आणि 40 वनपरिक्षेत्रात 2 बिबटे आढळले आहेत। धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन आपत्कालीन व्यवस्थापन बळकटीकरण योजनेत जिल्ह्यातील नव्या कार्यालयीन इमारती बांधकामासाठी शासन मान्यता मिळाली आहे। यामध्ये तालुकानिहाय 35 ग्राम महसूल अधिकारी आणि 11 मंडळ अधिकारी कार्यालयांचा समावेश आहे। या इमारतींचं ई भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। महसूल प्रशासनासाठी स्थानिक स्तरावरील अत्यंत महत्वाची अशी ही केंद्र नागरिकांना विविध महसुली सेवा सुलभ, गतिमान आणि परिणामकारकरित्या उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी याचा लाभ होणार आहे। भंडारा जिल्ह्यात कमकासूर या 300 लोकवस्तीच्या गावात आजही संपूर्ण गाव एका विहिरीवर अवलंबून आहे। पुनर्वसन होऊनही या गावात मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। अनेक वेळा पाण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते।

0: प्रशासनानं पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. संगमनेर, पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण सर्वाधिक आहे. रायगड जिल्ह्यात अनियंत्रितपणे माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं यामुळे तब्बल 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आमच्या वार्ताहरानं याबाबत कळवलं आहे. 10 वर्षांपूर्वी दरडप्रवण गावांची संख्या 103 होती. एकट्या महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरडप्रवण गावांची संख्या आता 200 वर पोहोचली आहे. 2005 अनेक गावांवर दरडी कोसळून 300 जास्त जण दगावले होते. या धर्तीवर पावसाळ्यात लोकांना सतर्क राहावं लागणार असल्याची स्थिती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद इथं आज दुपारी 3:30 सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यात सामना होईल. आजचा दुसरा सामना अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सायंकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेचा उत्तरार्ध सुरू झाला असून कालच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये तो बताइए कि विविध भारती आपके दिल के कितना करीब है.

भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेक्सचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं. जमैका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज सकाळी जमैकाची राजधानी किंगस्टन इथं पोहोचले. जमैकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिना जे स्मिथ यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पुढील 2 दिवसात जमैकातील प्रमुख नेते, व्यापारी समुदाय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातले विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोग, सरकारी संस्था, ईव्हीएम आणि माध्यमांवर दोषारोप करतात. आता ते न्यायव्यवस्थेलाही लक्ष करत असल्याची टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. विरोधी पक्ष लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत असल्याचं रिजिजू समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारांवर टीका केली. एमटी सर्वशक्ती या एलपीजी वाहून नेणाऱ्या भारतीय जहाजानं आज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. सर्व भारतीय जहाज आणि खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. मात्र आगीचं कारण

कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते, त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आज नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सरकारच्या विकसित भारत मोहिमेसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचं चौधरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. तसंच बिहारमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना देण्यासंदर्भात वैष्णव यांच्याशी चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या निडर जगातले वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. हा दिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि माहिती मिळवण्याच्या अधिकाराचं महत्व विशद करतो. सध्याच्या युगात भविष्याच्या दृष्टीनं माहितीची परिसंस्था बळकट करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवाधिकार आणि पत्रकारिता या सर्वांना एकाच धाग्यात गुंफून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची वचनबद्धता दृढ करण्याच्या दृष्टीनं या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज देशभरात होणार आहे. नियोजित वेळेनुसार दुपारी 2 परीक्षा सुरू होणार असून संध्याकाळी 5 ती संपेल. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रात पोहोचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नरसापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे. ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर मारले गेल्याचं मालीमधल्या सरकारी वृत्तसंस्थेनं कळवलं आहे. हे हल्लेखोर सीमा भागातून मालीमध्ये शिरले होते आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता असं मालीच्या सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शस्त्रास्त्रांनी भरलेले ट्रक आणि 60 दुचाक्या नष्ट करण्यात आल्या आहेत. 25 एप्रिलला या दहशतवादी गटानं मालीमध्ये हल्ला केला. या मालीचे संरक्षण मंत्री जनरल सादिओ कामारा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच कामारा यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. देशात विविध ठिकाणी कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं येत्या 48 तासांसाठी काल बैसाखी वादळाबाबत

इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशात काल राजधानी भोपाळसह 20 हून अधिक जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला इथं आज सकाळी ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. राजस्थानमध्ये राजधानी जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळ धुळीचे वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुच्चेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. आणि माली इथं सुरक्षा रक्षकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात 200 हल्लेखोर ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। नसरापूर इथल्या बालिकेवरला अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यात नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणी देशमुख यांनी केली। नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU निर्माण झाले आहेत, आता याचं रूपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, यामुळे या विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। आता इथं शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल, भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे हे उपस्थित होते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET UG आज देशभरात होत आहे। नियोजित वेळेनुसार दुपारी 2 परीक्षेला सुरुवात झाली। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं OPEC अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 OPEC+ देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे। संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे। OPEC संघटनेत आता 21 सदस्य आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत।

आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी, तर तमिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रावर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी 15 जणांची सुटका केली असून काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं, मात्र आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्यांच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला, त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर पोलीस दलातल्या मोटर वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे एका व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. या व्यक्तीकडून पोलिसांनी 344 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं असून या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 86 लाख रुपये इतकी आहे. काल पहाटे 2 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला उल्वे परिसरातल्या एका गृहनिर्माण संकुलाजवळ एक संशयित व्यक्ती दिसल्यावर त्यांनी ही कारवाई केली. या व्यक्तीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार ही गंभीर घटना असून हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140, पुदुच्चेरी 30, तमिळनाडू 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या निवडणुका तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. एमटी सर्वशक्ती या गॅसवाहू भारतीय जहाजानं आज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. या जहाजावर 46,313 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. विशाखापट्टणम इथं 13 मे रोजी हे जहाज दाखल होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर पालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स पुढे विजयासाठी 166 धावांचं लक्ष। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना

अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी केली. अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी तसंच राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान पश्चिम बंगालच्या फालदा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फालता मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. नागपूर इथं लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ इथल्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जगातले अनेक केमिकल इंजिनियर LITU मधून निर्माण झाले आहेत. आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं, त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता इथे शैक्षणिक संकुल उभारलं जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रांगेत LITU जाऊन बसेल. भविष्यात इथून उत्कृष्ट अभियंते निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट म्हणजेच अभिन्यास केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी 194 भूखंड मालक विकासक आणि त्यांच्या भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या कनेक्टिंग लिंकवर प्रवाशांनी सेल्फीसाठी थांबू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केलं आहे. कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू झाली आहे, मात्र वाहनचालक प्रवासादरम्यान सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी केबल स्टेड ब्रिज तसंच बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मार्गावर सीसीटीव्हीची सतत नजर राहणार असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी अंतर्गत प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज रत्नागिरी शहरात किड्स सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. आधार कार्डाच्या चेहऱ्यामोऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसातही विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यातही पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: विविध भारती का ये मुंबई केंद्र है. 102.8 FM और न्यूज ऑन AIR इस मोबाइल ऐप पर. श्रोताओ, हमारे स्टूडियो के घड़ी में शाम के 7:10 हुए हैं. अब आप सुनेंगे कार्यक्रम विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा.
2: फौजी के साहस और देशभक्ति के जुनून की गाथा लेकर आए हैं वो है देश के दूसरे सबसे बड़े गैलेंट्री अवार्ड महावीर चक्र से सम्मानित नायक दिगेंद्र कुमार, जो कि कारगिल युद्ध के हीरो के नाम से भी जाने जाते हैं. दोस्तों, हमारे त्योहारों में खुशियों की रौनक इसलिए है क्योंकि सरहद पर हमारे देश का सैनिक अपनी जान हथेली पर लिए खड़ा है, जो सुरक्षा का एहसास दिलाते हैं, जो हथेली पर रखकर जान हमारी हिफाजत का जिम्मा उठाते हैं। ऐसे जांबाज सैनिक हमारे देश की आन बान और शान हैं। देश के ऐसे वीर जवानों को देश का सलाम है।
3: अलवा।

0: घडून आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुदुच्चेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय। अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका। नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293, तामिळनाडू 234, आसाम 126, केरळ 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी उद्या एकाच वेळी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। तमिळनाडू पुदुच्चेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे। आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात मतदान झालं होतं, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी 1 टप्प्यात आणि आसाम, केरळ आणि पुदुचेरी इथं 9 एप्रिल रोजी 1 टप्प्यात मतदान झालं होतं। महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे। पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 ओपेक प्लस देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे। संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होमोर्झच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे। अमेरिकेबरोबरच्या शांततेच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं आज अमेरिकेसमोर बहुस्तरीय प्रस्ताव सादर केला। पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या या प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष कमी करण्यासाठीची योजना असून ती टप्प्याटप्प्यानं राबवण्याविषयी सुचवण्यात आलं आहे। अमेरिकेनं आपलं लष्कर मागं घेतलं आणि इराणवरच्या तेल निर्यातीच्या निर्बंधांसह आर्थिक दबाव शिथिल केला तर होमुर्झच्या समुद्रधुनी परिसरातले निर्बंध कमी होतील असं इराणनं आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे। मात्र इराणनं सध्या सुरू असलेल्या संघर्षाला दीर्घकाळ चाललेल्या अणुविषयक वादापासून वेगळं ठेवलं आहे। मात्र पश्चिम आशियातला संघर्ष संपवण्यासाठीच्या इराणनं ठेवलेल्या प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला जलदगती न्यायालयात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं।
1: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
0: पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। अशा घटना रोखण्यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी त्यांनी केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आज सकाळी विवेक विहार इथल्या एका इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 जणांची सुटका केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्यप्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकांचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बचाव कार्यात आग्रा इथून विमानानं आणलेल्या लष्कराच्या सुमारे 20 पाणबुड्यांचा समावेश असलेली पथकं, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि स्थानिक पाणबुड्या यांचा समावेश होता. वादळामुळे जहाज भरकटल्यानं हा अपघात झाला. त्यावेळी त्यात 41 प्रवासी होते. त्यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये राजीव गांधी मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित 20 षटकांच्या आधीच 19 षटकात 165 धावांवर त्यांचा डाव संपला. ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सनं अंगक्रिश रघुवंशीचं शानदार अर्धशतक आणि अजिंक्य रहाणेच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 10 चेंडू बाकी असताना पार केली. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 4 बाद 39 धावा झाल्या होत्या. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं आज कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून

अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा उपग्रह आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपार्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी या यशाबद्दल गॅलेक्सी आय या स्टार्टअपचं अभिनंदन केलं आहे. एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पाठीच्या कण्याच्या व्यंगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेचं नवीन तंत्र विकसित केलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून या प्रक्रियेचा वापर केला जात असून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेपासून धोका आहे किंवा ज्यांना उपचाराचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत अशांसाठी हे नवं तंत्र आशेचा नवकिरण आहे असं एम्सनं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. नव्या तंत्रामुळे शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते असं एम्सनं म्हटलं आहे. आधार कार्डच्या चेहऱ्या मोहऱ्यात येत्या वर्ष अखेरपर्यंत बदल होऊ शकतो या वृत्ताचं केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खंडन केलं आहे. आधार कार्डावर केवळ छायाचित्र आणि QR कोड इतके संदर्भ असतील अशा आशयाच्या काही बातम्या सध्या काही वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर दाखवत आहे. मात्र असे बदल करण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही आणि नागरिकांनी अशा वृत्तांवर विश्वास न ठेवता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकावरच विश्वास ठेवावा असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुदुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेचा निर्णय. अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणकडून नवा प्रस्ताव, मात्र तो समाधानकारक नसल्याची अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका. नवी दिल्लीत एका इमारतीत लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

क्रायसिस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

इसी के साथ अब आज का ढलती जाए रात ये कार्यक्रम अब यही समाप्त होता है। 102.8 FM त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र। श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये रात्रीचे ठीक 11:22 झालेली आहेत। याबरोबरच या वाहिनीवरील आजचं हे प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे। परत आपली भेट होणारच आहे उद्या सकाळी 5:50 याच मीटर्सवर। तोपर्यंत अनुमती द्या। नमस्कार, शुभरात्री, जय हिंद।